तीन चीजा एको जिया खंड आटा ते घ्यो तीन चीजा एको जिया इनू त्रिपावल दी दे कहिंदे ने।